0: ಸಮಯಾಗಿದೆ 6:19 ಅದು ಕನ್ನಡ ಕಾಮನ ಬಿಲ್ಲು. ಇನ್ನೀಗ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ
1: ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ
2: ಇಯಂ ಆಕಾಶವಾಣಿ ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಕ ಜತಿನ ಶರ್ಮಾ. ಆದೌ ಮುಖ್ಯ ವಾರ್ತಾ. ಭಾರತ ಇಟಲಿ ದೇಶೌ ವ್ಯಾಪಾರ ನಿವೇಶ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾಂ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ಭಾರತ ಮಧ್ಯ ಪೂರ್ವ ಯುರೋಪ ಆರ್ಥಿಕ ವೀಥೇ ಉತ್ತರೋತ್ತರ ವಿಕಾಸಾರ್ಥಂ ಪರಸ್ಪರಂ ಸಹಮತಿಂ ಪ್ರಕಟಿತವಂತೌ. ಸರ್ವಕಾರೇಣ ಕಸ್ಯಾಪಿ ಸೌಂದರ್ಯ ಪ್ರಸಾಧನೋತ್ಪಾದನಸ್ಯ ಸೂಚಿಕಾ ಭೇಷಜತ್ವೇನ ಪ್ರಯೋಗಃ ಉಪಭೋಕ್ತೃಭ್ಯಃ ವಿಶೇಷಜ್ಞೇಭ್ಯಃ ಅಥವಾ ಸೌಂದರ್ಯ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯೇಭ್ಯಃ ಸರ್ವಥಾ ನಿಷೇಧಿತಂ. ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸೇವಾ ಮಹಾನಿದೇಶಾಲಯೇನ ಇಬೋಲಾ ಸಂಕ್ರಮಣೇನ ಪ್ರಭಾವಿತ ದೇಶೇಭ್ಯಃ ಆಗಚ್ಛದ್ಭ್ಯಃ ಅಥವಾ ಪಾರಗಮನಂ ಕುರುವದ್ಭ್ಯಃ ಯಾತ್ರಿಣಾಂ ಕೃತೆ ಕಶ್ಚನ ವಿಶೇಷ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಪರಾಮರ್ಶಃ ಪ್ರಸಾರಿತಃ. ತಮಿಳುನಾಡು ರಾಜ್ಯೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಣಃ ಸಿ ಜೋಸೆಫ್ ವಿಜಯಸ್ಯ ನೇತೃತ್ವಯುತೆ ಮಂತ್ರಿಮಂಡಲೆ ದ್ವಾತ್ರಿಂಶತ್ ಜನಾಃ ಸಮ್ಮಿಲಿತಾಃ ಯೇಷು ಚತಸ್ರಃ ಮಹಿಳಾ ಮಂತ್ರಿಣಃ ಸಂತಿ. ಅಪಿ ಚ ಐಪಿಎಲ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸ್ಪರ್ಧಾಯಾಂ ಅದ್ಯ ಸಾಯಂ ಅಹಮದಾಬಾದ್ ನಗರೆ ಗುಜರಾತ್ ಟೈಟನ್ಸ್ ತಥಾ ಚೆನ್ನೈ ಸೂಪರ್ ಕಿಂಗ್ಸ್ ದಲಯೋಃ ಮಧ್ಯೆ ಪ್ರತಿಸ್ಪರ್ಧಾ ಭವಿಷ್ಯತಿ. ಅಥ ವಾರ್ತಾಃ ವಿಶದೀಕೃತ್ಯ. ಭಾರತ ಇಟಲಿ ದೇಶೌ ವ್ಯಾಪಾರ ನಿವೇಶ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾಂ ಸುದೃಢೀಕರ್ತುಂ ಭಾರತ ಮಧ್ಯಪೂರ್ವ ಯುರೋಪ ಆರ್ಥಿಕ ವೀಥೇ ಉತ್ತರೋತ್ತರ ವಿಕಾಸಾರ್ಥಂ ಪರಸ್ಪರಂ ಸಹಮತಿಂ ಪ್ರಕಟಿತವಂತೌ. ಏಕಸ್ಮಿನ್ ಸಂಯುಕ್ತ ವಕ್ತವ್ಯೆ ಭಾರತಸ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ತಥಾ ಚ ತಸ್ಯ ಇಟಲಿ ಸಮಕಕ್ಷೀಯ ಜಾರ್ಜಿಯಾ ಮೆಲೋನಿ ಇತ್ಯೇತೌ ಭಾರತ ಮಧ್ಯಪೂರ್ವ ಯುರೋಪ ಆರ್ಥಿಕ ಕಾರಿಡೋರ್ ಇತ್ಯತ್ರ ಸಹಕಾರ್ಯಾಯ ಸ್ವಕೀಯ ಪ್ರತಿಬದ್ಧತಾಂ ಜ್ಞಾಪಿತವಂತೌ. ಅಸ್ಯಾಃ ಪರಿಯೋಜನಾಯಾಃ ಭೂರಿಶಃ ಪ್ರಶಂಸಾಂ ಕುರುವಂತೌ ಉಭೌ ನೇತಾರೌ ಐಷಮಃ 26th-2000 ಅಸ್ಯ ಉಪಕ್ರಮಸ್ಯ ಪ್ರಗತಯೆ ಐಮೇಕ್ ಮಂತ್ರಿಸ್ತರೀಯ ಗೋಷ್ಠ್ಯಾಃ ಪ್ರಥಮಾಯೋಜನೆ ದೃಢಪದಕ್ಷೇಪಂ ಸ್ವೀಕರ್ತುಂ ಪ್ರೋತ್ಸಾಹಿತವಂತೌ. ರೋಮನಗರೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣಾ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿನಾ ಸಹ ಆಯೋಜಿತೆ ಸಂಯುಕ್ತ ಸಂವಾದದಾತೃ ಸಮ್ಮೇಳನೆ ಇಟಲಿ ದೇಶಸ್ಯ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜಾರ್ಜಿಯಾ ಮೆಲೋನಿ ಐಮೇಕ್ ಇತ್ಯೇತಂ ಯುರೋಪ ಮಧ್ಯಪೂರ್ವ ಭಾರತ ದೇಶಾನ್ ಸಂಯೋಜಯಿತು ಕಶ್ಚನ ಮಹಾನ್ ಆರ್ಥಿಕ ಸಂಪರ್ಕ ಮಾರ್ಗ ವರ್ತತೆ ಇತಿ ವರ್ಣಿತವತಿ. ತಯಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯದಸ್ಮಿನ್ ವ್ಯಾಪಾರ ನಿವೇಶ ಆಪೂರ್ತಿ ಶೃಂಖಲಾ ಸ್ಥೈರ್ಯಂ ದೃಢೀಕರ್ತುಂ ಮಹತ್ ಸಾಮರ್ಥ್ಯಂ ವರ್ತತೆ. ಮೆಲೋನಿತ್ಯೇಷಾ ಅವೋಚತ್ ಯತ್ ಕ್ಷೇತ್ರೀಯಾಂತರ ಸಂಪರ್ಕಸ್ಯ ಸುದೃಢೀಕರಣಾರ್ಥಂ ಸರ್ವೋಪರಿ ಪ್ರಾಥಮಿಕತಾ ಅಸ್ತಿ ತಥಾ ಚ ಉಭಾವಪಿ ದೇಶೌ ಅಸ್ಯ ವೀಥಿ ಮಾರ್ಗಸ್ಯ ವಿಕಾಸಂ ದೃಢತಯಾ ಸಮರ್ಥಯತಃ. ಉಭಾವಪಿ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಣೌ ಪುನರಪಿ ಪ್ರೋಕ್ತವಂತೌ ಯತ್ ನವೋನ್ಮೇಷಃ ವಿಜ್ಞಾನಂ ಪ್ರೌದ್ಯೋಗಿಕೀ ಚ ಭಾರತ ಇಟಲಿ ದೇಶಯೋಃ ಮೂಲಾಧಾರಾಃ ಸಂತಿ. ಅತ್ರಾವಸರೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಪ್ರೋಕ್ತವಾನ್ ಯತ್ ಇಟಲಿ ದೇಶಃ ಸ್ವಸ್ಯ ವಿಶಿಷ್ಟಾಭಿಕಲ್ಪನಾಯೈ ಸೂಕ್ಷ್ಮತಾ ಕೌಶಲಾಯ ಚ ವಿಶ್ವ ವಿಶ್ರುತೋಸ್ತಿ ಅಪರತ್ರ ಭಾರತಸ್ಯ ಖ್ಯಾತಿ ವಿಶಾಲತಾಯೈ ಪ್ರತಿಭಾಯೈ ಸುಲಭ ನವೋನ್ಮೇಷಾಯ ಚ ವರ್ತತೆ.
3: हमने हमारी भावी साझेदारी को और सशक्त बनाने के लिए विस्तृत रूप से चर्चा की. भारत इटली ज्वाइंट स्ट्रेटेजिक एक्शन प्लान 2025-2029 हमारी साझेदारी को एक प्रैक्टिकल और फ्यूचरिस्टिक ढांचा प्रदान करता है. हम इस पर समयबद्ध तरीके से आगे बढ़ रहे हैं. हमारे साझा प्रयासों में द्विपक्षीय व्यापार के 20 बिलियन यूरो के लक्ष्य की ओर तेजी से बढ़ रहा है.
2: ಸರ್ವಕಾರೇಣ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ಕಸ್ಯಾಪಿ ಸೌಂದರ್ಯ ಪ್ರಸಾಧನೋತ್ಪಾದನಸ್ಯ ಸೂಚಿಕಾಭೇಷಜತ್ವೇನ ಪ್ರಯೋಗಃ ಉಪಭೋಕ್ತೃಭ್ಯಃ ವಿಶೇಷಜ್ಞೇಭ್ಯಃ ಅಥವಾ ಸೌಂದರ್ಯ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯೇಭ್ಯಃ ಸರ್ವಥಾ ನಿಷಿದ್ಧೋ ವರ್ತತೆ. ಕೇಂದ್ರೀಯ ಔಷಧ ಮಾನಕ ನಿಯಂತ್ರಣ ಸಂಘಟನೇನ ಸ್ಪಷ್ಟೀಕೃತಂ ಯತ್ ಪ್ರಸಾಧನ ಸಾಮಗ್ರ್ಯಃ ಕೇವಲ ಮಾನವ ಶರೀರೆ ಘರ್ಷಣಾಯ ಸೇಚನಾಯ ಪ್ರೋಕ್ಷಣಾಯ ಅಥವಾ ವಿಕಿರಣಾಯ ಚ ಉದ್ದಿಷ್ಟಾಃ ಸಂತಿ. ಸಂಘಟನೇನ ಪ್ರೋಕ್ತಂ ಯತ್ ವಿಕ್ರಯಣ ವಿತರಣಾರ್ಥಂ ಪ್ರಸಾಧನಾನಾಂ ನಿರ್ಮಾಣಂ ತಥಾ ಚ ಆಯಾತ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಪ್ರಸಾಧನ ನಿಯಮ 20/20 ಇತ್ಯಸ್ಯ प्रावधानैः नियन्त्रिता भवति। CDSCO इत्यनेन दृढीकृतं यत् प्रसाधनोत्पन्नेषु प्रतिबन्धित तत्त्वानाम् उपयोगः नामपत्रे भ्रामकोक्तिः संक्रमणोपचारार्थं सौन्दर्यप्रसाधनानां प्रयोगः तथा च सूचिका भेषज माध्यमेन एतेषाम् अनुप्रयोगः औषध तथा प्रसाधन अधिनियमन नियमानां गंभीरं उल्लंघनं मन्यते यस्य कृते दण्डविधानं निश्चितं वर्तते। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। स्वास्थ्य सेवा महानिदेशालयेन इबोला संक्रमणेन प्रभावितेभ्यः देशेभ्यः आगम्यमानानां अथवा तन्मार्गेण गच्छतां यात्रिणां कृते कश्चन विशेष स्वास्थ्य परामर्शः प्रसारितः। स्वास्थ्य परामर्शानुसारं ये यात्रिणः कांगो प्रजातांत्रिक गणराज्यं युगांडा तथा दक्षिण सुडान सदृशेषु उच्च संकट युक्तेषु देशेषु भ्रमणं कृतवन्तः तथा च येषु ज्वरः शिरोवेदना पीडा अनिर्धारित रक्तस्रावः वमनं चेत्यादीनि लक्षणानि दृश्यन्ते ते सद्य एव चिकित्सकीय सहायतां प्राप्तुं साग्रहं सूचिताः सन्ति। महानिदेशालयेन यात्रिणः अपि सचेतिताः यत् ये केऽपि शंकितस्य अथवा पुष्टीकृतस्य इबोला संक्रमितस्य रक्तेन शरीरद्रवेण वा सह प्रत्यक्ष सम्पर्कं स्थापितवन्तः तैः प्रवास निर्गमन प्रक्रियायाः पूर्वमेव विमानपत्तन स्वास्थ्याधिकारिणे अथवा स्वास्थ्यपटलस्य पुरतः अनिवार्यरूपेण विवरणं प्रदातव्यम्। तमिलनाडुराज्ये जोसेफ विजयस्य नेतृत्वे शासनेन अद्य स्वमन्त्रिसभायाः विस्तारः कृतः येन राज्ये संयुक्तमन्त्रिसभायाः निर्माणस्य मार्गः प्रशस्तः। कांग्रेसदलस्य द्वाभ्यां सह त्रयोविंशतिः नूतनमन्त्रिणः मन्त्रिमण्डले समाविष्टाः। अनेन नूतनेन विस्तारेण मन्त्रिमण्डलस्य संख्या द्वात्रिंशत् यावद् वर्धिता यस्मिन् मुख्यमंत्री सी जोसेफ विजयः अपि अन्तर्भवति। कांग्रेस दलम् अधुना प्रायः षड् दशकानाम् अनन्तरं राज्य मन्त्रिसभां प्रति प्रत्यागतः अस्ति। सप्तषष्ट्यधिकनवशतशततम वर्षात् परं प्रथमवारम् एतत् राष्ट्रिय दलं तमिलनाडु राज्यस्य मन्त्रिमण्डले प्रतिनिधित्वं प्राप्नोति। नवविस्तारित मन्त्रिसभायां चतस्रः महिला मन्त्रिणः अपि सन्ति। केरल विधानसभायाः नवगठितस्य प्रथमसम्मेलनस्य आरम्भः अद्य तिरुवनन्तपुरम् नगरे अभवत्। जी सुधाकर इत्येषः नवनिर्वाचितान् सदस्यान् शपथं प्रदत्तवान्। अध्यक्षपदस्य निर्वाचनं श्वः भविष्यति। सत्तारूढेन UDF इत्यनेन तिरुवञ्चूर राधाकृष्णन् इत्येषः तस्मै पदाय नामाङ्कितः। विधानसभायां भाजपादलस्य त्रयः सदस्याः सन्ति अतः स्पर्धात्मक निर्वाचनस्य अपेक्षा वर्तते। बीगोपकुमारः तस्य दलस्य अभ्यर्थिरूपेण घोषितः अस्ति किन्तु विपक्षः LDF इदानीमपि निर्वाचनविषये स्वस्य निर्णयं न उद्घाटितवान् इति। पश्चिमबंगाल सर्वकारेण सम्पूर्णे राज्ये सर्वेषु मदरसा इत्येतेषु तत्क्षणप्रभावेण वन्दे मातरम् इत्यस्य गानम् अनिवार्यं कृतम्। अयमादेशः मदरसा शिक्षानिदेशालयेन प्रसारितः। अधिसूचनायाः अनुसारम् एषः निर्देशः सर्वकारीय प्रारूप मदरसा इत्येतेषु सर्वकारीय अनुदानप्राप्त मदरसा इत्येतेषु मान्यताप्राप्त मदरसा इत्येतेषु तथा च अल्पसंख्यक कार्यमन्त्रालयस्य एवं मदरसा शिक्षाविभागस्य अन्तर्गतं कार्यरतासु अनुमोदितासु शिशुशिक्षाकेन्द्रेषु माध्यमिकशिक्षाकेन्द्रेषु च प्रवर्तिष्यते। रक्षामंत्री राजनाथ सिंह तथा दक्षिण कोरिया देशस्य देशभक्ति भूतपूर्व सैनिक कार्यमंत्री कोन ओहयोल च अद्य सियोल नगरस्य इमजिंगक उद्याने भारतीय युद्ध स्मारकस्य संयुक्त रूपेण उद्घाटनम् अकुरुताम्। IPL क्रिकेट क्रीडायाम् अद्य सायंकाले अहमदाबाद नगरस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे गुजरात टाइटन्स दलं चेन्नई सुपर किंग्स दलं सम्मुखी करिष्यति। क्रीडा सायं सार्ध सप्तवादनतः आरभ्यते। गुजरात टाइटन्स दलेन पूर्वमेव अन्तिम चतुष्क क्रीडायां स्वस्थानं निश्चितं। चेन्नई सुपर किंग्स इत्येतत् दलं च अंकतालिकायां चतुर्थ स्थानं प्राप्तुं स्वस्य संभावनां सुदृढीकर्तुं प्रयतते। अत्रांतरे गतरात्रौ कोलकाता नगरस्य ईडन गार्डन मध्ये कोलकाता नाइट राइडर्स दलेन मुंबई इंडियंस दलं चतुर्भिः स्तोभैः